0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः च्युन इन करीत आहात ओनली ऑन AM2। म्हणजे हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा म्हणजे हो, आस्वाद घेऊया।
1: श्रोत्यांनो नमस्कार। आजचा विषय आहे असा, जो फक्त नृत्य नाही, फक्त परंपरा नाही, तर आपल्या मातीशी, आपल्या श्रद्धेशी आणि आपल्या पुढच्या पिढीशी जोडलेला एक सुंदर सांस्कृतिक धागा आहे, ते म्हणजे मॉरिशसमधील झाकरी नृत्यांची परंपरा। मॉरिशसमध्ये भारतीय, विशेषतः मराठी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात झाकरीला विशेष स्थान आहे। गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक मेळावे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये झाकरी गायली जाते। झाकरी हा महाराष्ट्रातील लोकपरंपराशी जोडलेला एक महत्त्वाचा लोकगीत प्रकार आहे। मॉरिशसमध्ये मराठी समाजाने आपल्या पूर्वजांकडून मिळालेली ही सांस्कृतिक परंपरा जपली आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोचवली। पण झाकरी म्हणजे काय? झाकरीकडे केवळ नृत्याची शैली म्हणून पाहिलं तर कदाचित आपण तिचं खरं महत्त्व कमी करू पाहू। झाकरी म्हणजे भक्ती, संगीत, ताल, नृत्य आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम। झाकरीमध्ये भक्ती, आनंद आणि उत्साह व्यक्त केला जातो। गणपती, शिवपार्वती आणि विविध धार्मिक विषयांवर झाकरी रचल्या जातात। त्यामुळे झाकरी ही केवळ मनोरंजनाची कला नसून धार्मिक श्रद्धा आणि लोकजीवनाशी जोडलेली एक अभिव्यक्ती आहे। गणेशोत्सवाच्या काळात झाकरीला एक वेगळेच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होतं। इथे प्रत्येक पाऊल जणू म्हणतं, गणपती बाप्पा, तुझ्या चरणी ही आमची सेवा। म्हणूनच झाकरीमध्ये ताल महत्त्वाचं आहे, नृत्य महत्त्वाचं आहे, पण त्या मागची भावना त्याहून महत्त्वाची आहे। तुम्ही कधी झाकरीचं प्रत्यक्ष सादरीकरण पाहिलं आहे का? जर पाहिलं असेल तर तुम्हाला जाणवले असेल, सगळेजण एकसारख्या तालतात, एकसारख्या ऊर्जेने आणि एका भावनेने जोडले जातात। हीच तर सामूहिक संस्कृतीची ताकद आहे। आता येऊया एका अतिशय सुंदर पैलूकडे, गणेश चतुर्थी आणि झाकरी। मॉरिशसमध्ये गणेशोत्सवाच्या काळात झाकरीला विशेष महत्त्व आहे। गणपती बाप्पा मोरया, गणेश जन्म, मोदक, प्रथम पूजेचा मान, बाप्पाचे आगमन आणि विसर्जन अशा विविध प्रसंगावर झाकरी गायल्या जातात। त्यामुळे गणेशोत्सवातील वातावरण अधिक भक्तिमय, उत्साही आणि सांस्कृतिक रंगांनी भरून जाते। गणेश चतुर्थी म्हणजे आपल्या अनेक कुटुंबासाठी फक्त धार्मिक उत्सव नाही, तो म्हणजे घराघरातल्या आनंद, नातेवाईकांची भेट, सजावट, आरती, प्रसाद आणि अर्थातच बाप्पाची भक्ती। त्या भक्तीमध्ये जेव्हा झाकरीचा ताल मिसळतो तेव्हा वातावरणच बदलून जातं। देवाची भक्ती फक्त हात जोडूनच व्यक्त करता येतं का? नाही। कधी ती भजनातून व्यक्त होते, कधी आरतीतून, कधी संगीतामधून आणि कधी नृत्यातून। झाकरी म्हणजे त्या भक्तीला शरीराच्या हालचालींमधून, तालातून आणि भावातून व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग। म्हणूनच गणेश चतुर्थीच्या वातावरणात झाकरीला विशेष रंग प्राप्त होतो। आता पाहूया झाकरीचे सांस्कृतिक महत्त्व। झाकरीचं

0: महत्त्व केवळ गणेशोत्सव पुरते मर्यादित नाही. झाकरीच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांची परंपरा, श्रद्धा, भाषा आणि सामूहिक जीवनशैली जपली जाते. मॉरिशसमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेत केवळ गाणी किंवा नृत्य नाही. तर आपल्या समाजाच्या आठवणी, भावना आणि सांस्कृतिक ओळख समावलेली आहे. म्हणूनच झाकरीचा प्रत्येक ठेका आपल्याला आपल्या मूळाची आठवण करू देतो. ही परंपरा आपल्याला सांगतो आपण कुठून आलो, आपल्या पूर्वजांची काय जपले आणि आता पुढे काय जपायचे आहे. आणि इथेच येते आपल्या नव्या पिढीची महत्त्वाची भूमिका. आजच्या काळात तरुण पिढीने झाकरी शिकणे, सादर करणे आवश्यक आहे. म्हणून जुन्या झाकरीचे संकलन करणे, ज्येष्ठांकडून पारंपरिक झाकरी शिकून घेणे, त्यांचे ध्वनिमुद्रण आणि व्हिडिओ तयार करणे आणि शक्य असल्यास त्यांचे ई पुस्तक तयार करणे, आपल्या मुलांना मराठी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करूया. त्यांना आपल्या परंपरा, संस्कृती आणि संस्काराची ओळख करू देऊया. मुलांनी मंदिरात जावे, आरती म्हणावी, भजन कीर्तनात सहभाग व्हावे, तसेच झाकरी आणि इतर पारंपरिक नृत्य शिकून आपल्या संस्कृतीशी जोडलेला राहावे. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत मराठी भाषा आणि संस्कृती पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. आजची पिढी जर ही जबाबदारी स्वीकारेल तर पुढच्या पिढी ही अभिमानाने म्हणू शकेल, ही आमची परंपरा आहे, हा आमच्या पूर्वजाचा वारसा आहे. म्हणूनच मॉरिशसमधील झाकरी म्हणजे केवळ गाणं नाही, ती आहे आपल्या श्रद्धेचा आवाज, आपल्या परंपरेचा ठेका, आपल्या भाषेची गोडी आणि आपल्या सामूहिक स्मृतीची सुंदर वारसा. महाराष्ट्रातून आलेली ही लोकपरंपरा मॉरिशसच्या मातीत रुजली, वाढली आणि पिढ्यानपिढ्या पुढे आली. कारण संस्कृती जपली जाते ती केवळ आठवणीमध्ये नाही, ती जपली जाते जेव्हा आपण तो जगतो, शिकतो, सादर करतो आणि पुढच्या पिढीला देतो. चला तर मग झाकरीचा प्रत्येक ठेका आपल्या मातीशी जोडूया, प्रत्येक गाण्यातून आपली श्रद्धा जपूया आणि प्रत्येक पावलातून आपल्या पूर्वजांचा वारसा पुढे नेऊया. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणि मराठी स्पीकिंग युनियन यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद आणि नमस्कार.
1: रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

0: 819 kHz, ये है रेडियो मॉरिशस. रेडियो मॉरिशस.
1: Vous êtes connu qui m'envie là? Un bon panier de butter masala avec un naan. Yummy! Tu connais qui me fait avec panier, moi? Ban brochette. Nous mettons mariné dans yaourt avec la poudre tandoori. Griller le barbecue, il est extra bon. Pati qui t'a fait, capable à faire avec naan et panier. Frire, nature ou en bloc, capable à préparer naan et panier pour tout repas et pour tout ce qui ont envie manger. Naan et panier, le vrai panier, fait avec du lait de vache frais. So good, so pure, it's Nana.
2: Radio Mauritius.
3: 819 kHz पर ये है Radio Mauritius.
2: Radio Mauritius.
3: Radio Mauritius.
4: NBC-च्या घड्याळात दुपारचे ठीक 12 वाजले आहेत.
5: स्वर तरंग.
6: स्वर तरंग.
4: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. आज आठवड्याचा प्रथम दिवस म्हणजे सप्टेंबर महिन्याची 7 तारीख. आनंदी मनाने स्वरतरंग कार्यक्रमाची सुरुवात करूया. तेव्हा अगदी मनापासून मी तुमचे सहर्ष स्वागत करते या एका तासाच्या या संगीतमय कार्यक्रमात. रसिक श्रोत्यांनो, आज विशेषतः आमची गाणी गणेश चतुर्थीच्या संदर्भात असणार. गणपती बप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया या जय घोषाने वातावरण भरून टाकण्याचं दिवस आता अगदी जवळ झालेले आहे. चला या एका तासाच्या या संगीताच्या सुरांबरोबर अनुभवूया बप्पाच्या आगमनाचा आनंद. सुरू करीत आहोत स्वरतरंग कार्यक्रमाचा गणेशोत्सव पूर्व विशेष संगीत प्रवास.
7: आता लवकरच आपल्या सर्व चिंतांचं हरण होणार, सर्व संकटांचं निवारण होणार, सर्व समस्यांचं निर्धारण होणार आणि सुखसमृद्धीचं अवतरण होणार. कारण आता गणरायाचं आगमन होणार.

श्रोती रसिक हो, स्वरांच्या या सुंदर मैफिलीत या दुपारी आपण पुनश्च भेटलो आहोत आपल्या आवडत्या सरतरंग कार्यक्रमात. तेव्हा अगदी मनापासून या एका तासाच्या या संगीतमय वातावरणात तुमचे सहर्ष स्वागत आहे. श्रोत्यांनो, घराघरांत साफसफाईची लगबग, सजावटीची तयारी आणि बाप्पाच्या स्वागताची ओढ, सध्या या मंगल वातावरणात एक वेगळीच उत्सुकता, एक वेगळाच आनंद भरून राहिला आहे. कारण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल सर्वांना लागली आहे. तर चला ऐकूया प्रतिभावंत गायक सुरेश वाडकरांच्या आवाजातलं श्री गणेश जन्माची कथा.

रसिको हो गाणी संपती पण त्याचा नाद मनात बराच वेळ रिंगाळत राहतो. तसेच बाप्पाचे आगमन काही दिवसाचं असलं तरी त्यांची श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या मनात सदैव राहते.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

श्रोती रसिको हो, जिथे गणरायाचे नाम स्मरण असतं तिथे भक्ती असते, आनंद असतो आणि मनाला एक सुंदर आधार मिळतो. चला महात्मा गांधी संस्थानांच्या कलाकारांकडून ऐकूया हे पुढे.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

या गौर गणेश भक्ती गीताचा आनंद तुम्ही अवश्य घेतला तर रसिक श्रोत्यांनो, यातील मात्र संशय नाही तेव्हा स्वर तरंग कार्यक्रमाला अधिक भक्तिमय करण्यासाठी सादर करीत आहोत आदरणीय गुरुजी बिदन आब्बा यांची ही रचना. आणि हे पुढील गीत सर्व गणेश भक्तांना समर्पित करण्यात

रसिक हो, संगीत आणि भक्ती यांचे नातं किती सुंदर. भक्तीला जेव्हा सुरांची साथ मिळते तेव्हा मन शांत होते आणि त्या सुरांतून आपली प्रार्थना बाप्पाच्या चरणी पोहोचते. तेव्हा या धमाळ सुंदर झाकलीनंतर सादर करीत आहोत प्रतिभावंत गायक सुरेश वाडकरांच्या आवाजात

आशाती रसिक हो बप्पा येणार आहेत, आनंद घेऊन येणार, आशीर्वाद घेऊन येणार आणि आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी येणार आहेत. पुनश्च भेटूया अशाच भक्तिमय वातावरणात. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा याच भावनेने पुनश्च भेटूया एका दुसऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आणि आज पूर्ण कार्यक्रम विठ्ठलमय असणार आहे, कारण आज एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. तेव्हा पंढरीत जाऊया आणि पंढरीत राहून या कार्यक्रमाचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. जय जय रामकृष्ण ही नामस्मरण करू या कार्यक्रमाच्या आरंभी.

रसिकमंडळी, पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी राहून या पुढच्या गीताची आपण आस्वाद घेणार आहोत. विशेषतः पुष्पक विमान या मूवीमधलं गाणं आहे आनंदाची दोही, आस्वाद घेऊया.

रसिकृत्यांनो, कुठेही असाल तुम्ही, ट्युनिंग करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. आज एकादशीच्या निमित्ताने ऐकूया महेश काळे यांच्या समुद्र आवाजात, ऐकूया अभंग लहाटपण देगा देवा.

रसिक म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आज आदर्श शिंदे यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया नाचतो माझा पांडुरंग आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत. मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.